0: थाथ'नि एम्फौ दं, मेवा एम्फौ दं, बेरे बेरे बायदि एम्फौ दं, फिथाइफोरखौ दंखलग्रा बिफां बिलाइफोरखौ जाग्रा बेफोरनि मुलि दायो मुलिफोराबो खामानि लिया. किसुमान जाय एम्फौनि मुलि बियो मोनफा मोनफा जालांजोब्बाय आरो.
1: बेनि मोननैसो मुलिनि मुं बुङोब्ला खोनासंगुरिफोरा मोजां मोनगोन.
0: मुलिखौ आं दायो मेवानि थाखाय इका मुलि होयो, इका इनोभा. बेनिफ्राय बेरे मुलिनि थाखाय सुपार किलार, सुपार किलार 25, आरो एम्फौ गोथां लाथा धरनि एम्फौनि थाखाय बिलाइ जाग्रानि थाखाय गलाब गलाब बेखौ होनाय जायो आरो. फुनजा धरनि मुलि आरो
1: बेफोर मुलिखौ माबायदि बेसेबां बेसेबां दैजों बेसेबां जखानि मिलायनानैहाय स्प्रे खालामनाय जायो?
0: गिबियाव मेवानि माबा मुलिखौ 15 ग्राम होनाय जायो, 15 बा 10.
1: बेसेबां दैयाव?
0: 16 लिटार दैयाव बेथिं. आरो सुपार किलारखो 16 लिटार दैयाव 30 ml बेथिं. आरो गलाब बा बै फुनजा धरनि मुलिखौ 10 निफ्राय 15 ग्राम होनाय जायो आरो.
1: मोजांनि बाथ्रा. दायो नोंथाङा बुंदो पटल दंफांनि थाखाय बिनि जा सेहेरा, बिनि जा माने मानबायनो हानायनि बोलो, बिनि थाखाय माने मा मा हासार एबा मुलिफोर बाहायनाय जायो, बिनि सोमोन्दै एसे बुङोब्ला मोजां जायो.
0: आङो दायो पटल आबादखौ गिबिनिफ्रायनो हासारखौ गोबोरखिखौ मोसौ दोननायलाय आंनि न'आव मोसौ 6-7 दङ. बेनि गोबोरखौ थुब्रायनानै मथा मथि 2 बिघा हायाव आं मथे 5 कुइन्टेलसो गोबोरखिखौ फेसावना दोनो आरो. लांनानै सुपार 1 कुइन्टेल DAP 50 kg, इउरिया 10 kg, आरो पटास 5 kgसो होनानै मिक्स खालामनानै सेवना सानथामसो दोनो. दोननानै बेनिफ्राय एसे सांस्रयां जाबा बिसोरखौ रिं खालामनानै फबनानै दोननाय जायो आरो. बिफांखौ
1: बिफांनि
0: गुदियाव एसे डिस्टेन्स मथामथि 1 फुटसो गोजान आरो गुरायनिफ्राय बिफां गुदिनिफ्राय. नङाबा बिफां गुदिया लागि लाबोबा बे हासारफोरा बिफांखौ
1: थंखखांनानै
0: सानस्रनाय लोगो लोगोनो बेयो हासारखौ बोनानै फिथाइबो फैगोन, थायलांनायनि बेबस्था जालांबाय आरो. लोगोसे भिटामिन होनाय जायो बिफांनि सेहेराखौ बनायनो थाखाय. ट्रेसेल भिटामिन आरो जलुवा भिपलफोर बेफोरखौ बाहायनाय जायो.
1: बेनिफ्राय बिबार एबा फिथाइनि सायाव गाग्लोबग्रा आरो गुबुन माबाफोर बेमार एबा एम्फौ एनलाफोर दङ नामा?
0: जोंथ' गिबियावनो आं बुंखानाय जाबाय एम्फौ एनलानि थाखाय जोङो गिबियावनो मा मा मुलि बाहायनाय जादों बेनो आरो मुलि. सम सम बोथोर गाज्रि जायोब्ला पटलनि बेमार फैयो आरो.
1: मा बेमार बियो जोंनिबा?
0: बिफाङा रानलाङो आरो, ब्लाइट धरनि जालाङो आरो. नखा हायोब्ला बांद्राय अखाफोर हायोब्ला दख्ला दख्ला बेखौ सेवलाङो आरो.
1: बेनि सायाव माबायदि राहा लागोन?
0: बेखिनाखो जायखिनाखो माबानाय जादो नांनाय जायो आरो. बेखिनाखो हाख'नानै गारनाय जायो आरो बिफांखौनो, गुबुनाव जाहाथे थांनो हाया,
1: बारदेरनो हाया,
0: सन्देरनो हायो बायदि हानानै गोजान जायगायाव गारिनाय जायो आरो.
1: थिग दङ. नाय नोंथाङा पटल आबादनि थाखाय लाग्रोनो गोनां जाफोर जोथोन एबा राहा बेनि सायाव गोबां खोथाखौनो बुंबाय. गायजेननायनिफ्राय बिबार बारनाय बा थायनाय समसिम बेवहाय मा मा मुलि हासार माबायदि बोरै बोरै बाहायनांगौ, नङाबा दायो बेनि फिथाइ एबा बेनि फसलनि फाननानै मोननाय बेनि सायाव सावरायनोसै. नोंथाङा दा 2 बिघा हायाव जोबोर खस्थ'नि गेजेरजों मावनानै बेसेबां बेसेबां पटल फिथाइ मोननो हादों एबा खानो हादों?
0: आङो गिबियाव एसे खम जायो नालाय थायहांनायाव फिथाइनि बिबाङा.
1: गिबि
0: थायहांनायाव बिफाङाबो एसे खम जायो नालाय मानला लांबाय थागोन नालाय. बेयाव गिबियाव आङो 2 बिघा हायाव 1 कुइन्टेल फानग्रोनो मोन्दों. 1 कुइन्टेलनिफ्राय दायो नैबे समालागि 10 कुइन्टेल 11 कुइन्टेल बे रखम फानो
1: आरो 2 बिघा हाजों. बेनिफ्राय नोंथाङा 2 बिघा हायाव 10 निफ्राय 11 कुइन्टेल पटल फानो होन्दों, नङा होमबा बेसेबां बेसेबां साननि उनाव बेखौ खानानै बेबायदि मोननाय जायो दा थायफुनाय समाव?
0: आङो बेखौनो बुङोदि सप्तायाव खेबनै फानो.
1: सप्तायाव खेबनै फानो?
0: सप्तायाव खेबनै फानो आरो.
1: हागासे अब्ला जि
0: आरो मालाबा बेपारिफोर थाङो बागानाव बिसोरनोबो हरनाय जायो आरो.
1: गेजेर गेजेर
0: ओरैनो बेपारिफोर थांलायनाय थाङो नालाय बेफोराव हरनाय जायो आरो. मिलायनानै बिदि जायो आरो 10 कुइन्टेल 11 कुइन्टेल.
1: होमब्ला सप्तायाव खेबनै फाननाय जायोब्ला ओरैनो थुलमुल बेसेबांसो 2 बिघा हायाव पटल फाननाय जायो?
0: 2 बिघा हायाव बे 10-11 कुइन्टेल
1: सप्तासेयाव खेबनै फानोब्ला
0: खेबनैदो बेसे जायो आरो.
1: माने सप्तासेयाव खेबनै खायोब्ला बेसेबांसो कुइन्टेल फाननाय जायो?
0: सप्तासेयाव सोननैदों 16-17-18 कुइन्टेल फाननाय जायो
1: आरो. नोंथाङा बेबायदि दाम बेसे पटलखौ फाननो हायो?
0: जोबोद मोजां सोंथि बियो. जोङो पटलखौ खेबसे गायब्ला 5 बोसोरहालागि 4 बोसोर जेबो जायाब्ला बेमार सेमार नाङाब्ला थांनानै थायो आरो. आङो गोबां खेति मावनायनि मादाव